वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

कथना कथी न आव तोट काथ काथ कथी कोटि कोट कोट देदा दे लेंदे थक पाहे जुगां जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक बिगसे वे परवाहो साचा साहिब साच नाए